आनंद, ओ तेरी टेक जपो गुरमंत, तेरी टेक तरिए भव सागर, राखण हार पूरा सुख सागर, तेरी टेक नाही भव कोए, अंतर जामी साचा सोए।

तो तुम ते लेना, तू मेरा गहना, जो तू दे सोई सुख सेना। तू मेरा पिता, तू है मेरा माता,